वासी आकाशवाणी जा नवे वरीय प्रोग्राम जे तहत अजे असा फोन जरिए गाल बोल बुधनासी अमरापुर जे साई मनोहर साई जिनसा ए गडोगड बुधनासी गीत साथियों असा जे प्रोग्राम जी असा शुरुआत कयूं उन खां पहिरी अजे गाल कंदासी अजे जे खास दिन जे बारे में अजे आहे 31 मई ए 31 मई जे दिन असा हर साल मल्हाईंदा आहियूं विश्व तंबाकू निषेध दिवस यानी वर्ल्ड नो टबैको डे विश्व तंबाकू निषेध दिन करे मल्हायो वेंदो आहे हर साल हिन दिन खे मल्हाइण जी का खास थीम हुंदी आहे ऐं जेका WHO माना विश्व स्वास्थ्य संगठन पारां ॾिनी वई हूंदी आहे ऐं हिन साल जी थीम आहे अनमास्किंग द अपील काउंटरिंग